वाहेगुरु जी की फतेह। एक ओंकार सत नाम करता पुरख निरभो निरवैर अकाल मूरत अजूनी सैभं गुरप्रसाद जप आदि सच जुगाद सच हैपी सच नानक होसी पी सच। वाहेगुरु नाम जहाज है चढ़े सो उतरे पार जो शरदा कर सीएम दे गुरु पार उतारन हार। वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे।

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे

आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे

गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु, वाहे गुरु।

आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु।

आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे

आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु आहे गुरु

वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु।

हरगे नाम संसर्ग शनाहे नान गुरमुख नाम जपत गत पाहे मन कामना तीर्थ दे छुटै गर्भ गुमान नामंत हुटाए।